0: मेकुनासात रेडियो सारंग 107.8 FM रंगरंगालचिनी आई चकोंग निप्रसरा तुमका सुबिंस्तांग बोरो स्वागत
1: दोरेमिफा कार्याचे वीक्षण करचा सुमेस्तांग मोगासो स्वागत सुस्वागत शहर आणि वस्ती करच्या मनशांनी प्रकृतीची सोबाय साखीचे तर हळले कुशीन आपली पावलां गाडी जाय. आमच्या मंगळूरच्या मोडला कुशीन आम्ही गेल्या तर थंयसर आंगभोर फुलोन वळच्यो न्हंयो जावन दित्यो नेत्रावती या फाल्गुणी त्या व्हडल्या व्हडल्या फाजी मध्ये वळोन वेत आसतना आयकून सो तो बुळबुळ्यांचो आवाज कानाक धादोस काय हाडटा. आणि त्या उदका मध्ये आसच्यो त्यो सुबीत संतोशान उडकाडांगाच्यो मसल्यो जावन दिती किजाना या मडेंजी आमकां पळयतना धादोस काय हाडटात. आणि सगळ्यांनाच आम्ही फुडें गेल्यां तर शेता भाटांनी येत आसतना मेरेर दिसची ती सुबीत खाट फुलां आणि तोटा मुदगात आम्ही येत आसतना त्या रुखार जडांनी दिसची ती अपुरबायची फळां जावन दी ती अणस पोणस या पोपाय तोरां पेरां सांपेरां या जांबळां असली देखत आसतना आमच्या तोंडांत उदक येता. कसली एक संतोस नितळ वारें थंयसर सेवंक मेळटा ना सर थंयसर करंदाय ना इराराय मेळटा आमकां मोतीक आपुरबायाची दादूस काय. आणि असल्या हळ्ळेन तावून सबार जण डिल्ले गेल्यात जावं ते राजकीय शेतान जावं ते संगीत शेतान या इतर शेतान असले परजळ्ळे व्यक्ती सबार आमच्या समाजांत आसात. असल्या परिगतेंत कासरगोड लागसारसच्या एका हळ्ळी म्हणजे बेळाच्या गावांत तावन वाडून आपले शिकाप जोडून सबार वाटो पांय वाटेंनी सोलून करंट नातल्या वेळार चिमण्याच्या उजवाडांनी आपले शिकाप जोड मंगळूरा येऊन आपले शिकाप जोडणं आज संसारभर नावाडलेली एक अपुरबायाची गौपीण आज आमच्या या दोरेमिफाच्या कार्याक आमच्या सांगत आसा. भोव अपुरबायाची संतोषाची घडी आज तिच्या वावरा निमती आज तिच्या सर खले निमती आज ती उंसायेक पावल्या. आणि तीच जाऊन आसा बेळाची कोगुळ बाय अनिता डिसोजा. तुका ह्या दोरेमिफा कार्याक मोगाचो स्वागत.
2: जूड तुकाय स्वागत. तशेंच सर कलाभिमानींक म्हजे हार्दीक प्रणाम.
1: भोव संतोष बाय अनिता आमच्या दोरेमिफा कार्याक तूं हांगासर आयलाय. बाय अनिता सभार भाशेनी ते गायता आनी एक विशेष देणे देवान तिका दिला एक तालेंत वोंत एक देणावंत गौपीण जावन सभार प्रशस्ती पुरस्कार तिका लाभल्यात. बाय अनिता विविध भाशेनी विविध रितीन गावंक सोदता कित्याक देवान तिका एक दिल्ले एक वर्त ते देणे जावन आसा. तिच्या ताळ्यान कोंकणीचो आवाज आसा स्वाद आसा माधुराय आसा कित्याक असल्या प्रतिभेन सबार प्रशस्ती पुरस्कार तिका लाभल्यात. हाची मोठवी झळक तुमच्या मुखार दवरूंक हांव खूप संतोष पावता. 8 वर्सांच्या प्रायर बाला कलोत्सव म्हणल्या संगीत स्पर्धान केरळा सरकारातावन बाला तिलका प्रशस्ती तिका लाभल्या. आपल्या 10व्या क्लासीन शिकताना केरळा राज्य मटार आसा केल्ल्या सुगम संगीत स्पर्धान पहिले स्थान तिका फावो झाला. 2010 इसवेंत बॅरी अकॅडमी तावन तुळुनाडा गानकोगिले बिरुद तिका लाभल्या. 2012 इसवेंत तुळू अकॅडमी तावन विश्व गडीनाड कोगिले बिरुद लाभल्या. सांगतास 2013 इसवेंत मानसुभान संस्थान आसा केल्ल्या ग्लोबल अवॉर्ड बेस्ट फिमेल सिंगर हातूंत तिका प्रशस्ती लाभल्या. देशांत तशें विदेशांत सबार मान आनी गौरव तिका फावो जाल्यात. देखून बाय अनिता हांगासर तुका आम्ही परबीं पाठयता.
2: देव बरे करूंक जोड.
1: तुका एक पहिलं सवाल असा म्हणजे तुझे जन्म कासरगोडान झाले आणि त्याच्या नंतर तुम्ही बेळा कुशीन तुमचे सगळे कुटुंब आयले त्या वेळा तुमच्या कुटुंबाची परिस्थिती कशी असली आमकां इल्ली माहिती दिवेत की.
2: ऍक्च्युली माझा पप्पा ओरिजिनली कुळूर ताव न्हू त्याच्या घर कुळूर असा कुळूर. आम्ही काजा मामी काजा झाल्या उपरांत तो कासरगोड आयलो मागीर थंयतान आम्ही बेळा शिफ्ट झाल्या. थोड्या तेंपा उपरांत बापाची भलायकी कितली बरी नातली तो देवाधीन झालो. पूण मम्मीक एकल्याक आमकां त्या गांव भुरग्यांक पोसचें तितले सुलाभायचें नातिल्लें कित्या म्हळ्यार पयल्यांच्या काळार शिकाप चड ना ती एक 4th स्टँडर्ड शिकल्या गी म्हण दिसता म्हज्या प्रकार मालगडी ती तसो व्हडलो माम मागीर 6 जाणां भयणी तिच्या फाटल्यान तशें पुरा घरचें कारभार पुरो तिणें पळयचें आसलें बारीक कश्टांनी आमकां तिणें व्हड केल्लें ते दळा मागीर तिणें चिंतलें ह्या भुरग्यांक शिकाप जायचें म्हणून ती गल्फाक गेली. आम्ही आब आनी व्हडली माय सांगतात जियेल्या आनी म्हज्यो मावश्यो 6 जाणां मावश्यो माम मामी वट थंय कश्टांनी जियेल्या थंय लायफ कितें गे म्हणून आमकां कळ्ळें. मोग आमकां आवय आसल्यारूय मोग आमकां तितलो मेळोवना आवयचो मोग आमकां मेळोवना. पूण आबान तशेंच सोडली मायन आवयचो बापायचो सगळ्यांचो मोग आमकां ताणी दिला. ते देखून तांकां हांव प्रत्येक तरान देव बरें करूं म्हणटा.
1: तूं ते हाडले तावन खोडियाळाक येवन हांगासर शिखाप जोडून आज एका उंचल्या शिखराक पावला. एक नवार्दी गांव पेंड जालें. तुज्या त्या प्रायर तुका कोणी तरबेती दिल्ली आसा की खंयसर तुवें मूळ शिक्षण हें जोडलें ह्या विशीं?
2: हे म्हाका जोकत म्हूण बघता कित्याक म्हणल्यार हांव येदळ फामाद जावना.
1: ते तू चिंताय
2: ना एक्चुली जूड म्युझिक म्हणजे हॉबी म्हणून हांवें काण गेल्लो नांव न्हू. हांवें फेमस जाय जे नांव जोडी जे म्हणून हांवें केदाळे चिंतू ना, बिलकूल चिंतू ना. पूण म्हाका संगीताचे बारीक आसक्त ल्हानतावन हांवें पदां म्हणचे कोणें खंय पदां आयकल्यार ते हम करचे ते म्हाका पयलें तावन पिसाय चड. ल्हान आसतना संगीताची जाणवाय म्हाका मेळोना. एक्चुली ते म्युझीक क्लासांनी पुरो आसली पूण 20 रुपया दिवंक घरा मस्तो कश्ट आसले, फीज दिवचे मस्तो कश्ट आसले. त्या देखून म्हाका खंयच्याय की सर्वनांतल्या भशेन घरा आयिल्ले फोर्स करताले करनाका कितें म्हळ्यार फीज दिवचे म्हणल्या खातीर पयशे नातले ऑफकोर्स. ते हांव घालें करतालीं म्हूण सांगल्यार व्हिडियो बांदताली. म्हाका गोत्तू ना कितल्या जाणांक गोत्ता म्हूण, पूण ऑफकोर्स म्हज्या फॅमिलीक गोत्त आसा. हांव व्हिडियो बांदतालीं, मॉडलां वळटालीं, मागीर मिरयो वळयतालीं, मागीर कसर कोवळयतालीं. हें पुरो आमी काम करताल्या, शेण
1: काडटालें मात पळोवंक मेळटा.
2: पूण खुशी म्हाका मुस्त जाणांनी सारलें आसा आतां तुका जाडूंक येता गे म्हणून. हांवें सांगलें तशें म्हणल्यार काल म्हणून थोडे वटेन हांवें जोक करचें आसा. पूण लायफान मस्त शिकल्या जोड.
1: तुज्या संगीत पयणांत तुका कोणी म्हणले गॉड फादर, म्हळ्यार तुका एक पोदोर म्हणटा आमी, या वेलविशर कोणी आसले गी तुज्या संगीत शेतान?
2: म्हजे 10th जाले तक्षण आमच्या इगर्जेक एक पाद्र्या बायलो, तांचे नांव जावन आसा फादर हेनरी. ते म्हणाले की कोण संगीत क्षेत्रांत हुशार आसात तांणी कोडियाळ आमचे कॉलेज स्टार्ट जाता संदेशा कॉलेज ऑफ फायन आर्ट्स थंय म्युझिकाची तरबेती घेवं येता म्हणून. ते दळ आमचे सिस्टरीन सांगले हांगा थोडी सिंगर्स आसात. तशें म्हाका हे खुशी जाले की हांव हीं पळयतां काले संगीत काले म्हणून पळया म्हणून हांव आयलें. कित्याक म्हळ्यार म्हाका ते दळ म्हणून सा काले री काले म्हाकाय गोतूनातलें. पूण आतां म्हाका कळीत आसा संगीताचें इल्लें ज्ञान आसा, चड ना इल्लें पण आसा. तशें स्पेशली एक म्हजी कुटमादारां तशेंच फादर हेनरी म्हजो गॉड फादर म्हण येत थंय तावन हांव कोडियाळ म्हजें पयण हांवें स्टार्ट केलें 1996.
1: तूं त्या दळा फादर आल्लो, आतां ते बिशप जाल्यात. मानेस्त मेल्विन पेरिसान आपल्या सिंथी मेंथाळ उतरांनी विणलेले सिंथी मेंथाळ मोगाचे पोत आतां आमी ऐकूया.

0: ही म्हजी कांगडा भू अपरबायनी पावत गयलें आनी आमकां सगळ्यांक दादो शिकयलें. देव बरें करूं तुका. तुवें इतल्या वर्सां तान तुजो एक थाळो तो मेनटेन करून आयलाय, हें कशें साद जालां तुका?
1: ये मस्त कश्टांचें सवाल कित्याक म्हूण सांगल्यार हांवें एक्चुली वॉयस मेनटेन करूं ना
0: म्हणून
1: हांवें एक्चुली ते माथ्या काडून घेवन हांव वॉयस कशें मेनटेन करचें कित्याक म्हळ्यार जुडावला हांवें सांगलें ल्हानपणान आमी कश्टांनी वाडल्या, आमकां कोणी बिसलरी उदक पिये म्हणून कोणी सांगलें ना. आमी मातयेंत लोळोन खंयचे तोडाचें उदक बांयचें उदक पायपाचें उदक आमी पियेल्ली मनशां हांव ताळो पाड जाता म्हणून आमकां कोणीय सांगलें ना आनी ऊन उदक म्हणी बिलकूल कोणी आमकां दिल्लें ना. तशें आमी त्याच ल्हान प्रायर जावन आमची बॉडी ताकाच सेट जावन आसा, खंयचेय दिल्यारय आमकां चलता. त्या देखून आजून पर्यंत हांवें तण उदक पियोवचें, हांव कोल्ड उदक पियेतां. मागीर म्हाका हांव इल्लें फुड्डी म्हळ्यार खावचें इल्लें चड हांवें ते स्पेशली ऑयली फूड हांव चड खाता, आयस्क्रीमूय खाता. तशें म्हणून सगळे सिंगर्स आनी खायचे म्हूण ना, म्हळ्यार तांचे डिपेंड्स ऑन देअर कॅपेसिटी.
0: आजकाल थोडे जण काकेलाडे ते आसात, समारोह पळयला हांवें म्हजे भुरग्याले असे असे बारीक जाते आसात. आतां म्हज्या पटापट सवालांक तुजी पटापट जवाब सारकें घे. रॅपिड फायर म्हणटा आमी, कश्टांचे कांय ना, एकच सिंगल आन्सर. तुझ्या मोगाचो या मोगाचो संगीतकार?
1: आशा भोसले आणि एस जानकी.
0: ड्रीम प्लेस?
1: ऑफकोर्स गोवा.
0: मोगाचे कांड?
1: दुकरामास.
0: ये देवा. खंयच्या म्युझिक डायरेक्टर सांगता तुका गावक आशा आसा?
1: सर इलयराजा.
0: इलयराजा तमिळ म्युझिकल डायरेक्टर. ओके. फेवरेट ड्रेस तुझो?
1: सारी.
0: मोगाची तुझी हॉबी?
1: हॉबी क्लिनिंग.
0: क्लिनिंग म्हणजे खंयचे झाडचे बसचे?
1: ऑफकोर्स वय झाडचे बसचे तेंत क्लिनिंग.
0: तुझ्या लेखार अनिता कोण?
1: अनिता म्हळ्यार म्हज्या लेखार ताका मस्त राग येता.
0: राग येता?
1: मस्त हसता, मस्त उलयता, मस्त कथा आनी मस्त न्हिदता.
0: तशेंच कर आनीक मुखार. फ्री टायम आसल्या वेळार काय करताय?
1: फ्री टायम आसल्या वेळार हांव मुवी पळयतां, जेवता आनी न्हिदता.
0: तितलेंच. ड्रीम कार?
1: हा, ड्रीम कार म्हजे व्हाईट स्कॉर्पियो.
0: स्कॉर्पियो माणसोपणान आसा केल्ले सोद कार्य. तू पहिल्या राऊंडार भायर पडलें खंय? कशें ते भायर पडले?
1: वय ते एक बारी जोक म्हणून म्हाका बघले म्हणजे एक्चुली सोदांत फस्ट राऊंडार फस्ट म्हणजे आमकां तेगांक सिलेक्ट केला जजेस हांव जज जावन गेल्ली आणि सेकंड राऊंडाक जाताना दुसऱ्या जजेसांक ताणी आपयले. पूण लोकांनी चिंतले काले म्हाका गोत्तू ना, म्हाका मुसळांनी कॉल करून आयला आणि तू इतले बरे सिंगर, तू फस्ट राऊंडात आउट झाला गी म्हणून हे म्हाका रिअली मस्त जोक म्हणून झाला. तसे फस्ट राऊंडात आउट झाले सिंगर म्हणून.
0: तू लता की सुनेरे यादे सूर संगम असेल सबार संगीतकारी तुम्ही सादर केलाय, ही खंयच्या एका हंताक पावल्यान कशें हे तुका साध्य झालंय?
1: सगळें साध्य जावचे प्रॅक्टीस असल्या माझ जाता आणि डेडिकेशन. सकाळी उठून हांव पहिले प्रॅक्टीस करताले, 5:30 उठून हांव म्युझिक प्रॅक्टीस करताली. पण तसं फळ आता हांव इले इले बघते असा. आय एम नॉट टेलिंग हांव आता परफेक्ट सिंगर म्हणून हांव सांगिना, बट खाली प्रॅक्टीस आणि डेडिकेशन जाय आणि आमी करचे कामात आमकां आसक्त जाय त्या दळा मात्र हे पुरं करूंक साध्य जाता.
0: संपूर्ण समर्पण आम्ही म्हणतो संपूर्ण
1: खंडित.
0: थोड्या संगीत नाईटांनी हांवें पळयला तुझे सादरपण आणि थंयसर तू क्लासिकल पदां जाऊं दी या उडती पदां जाऊं दी तुझे ते भरती ताजे तुझेर मिनत असा हे तुका कशे साथ जाता?
1: आता फॉर एक्झाम्पल एक सॅड सॉंग म्हणता ना ते थीम कण घेऊन हांव त्या सिच्युएशनाक हांव येतां. आता हॅप्पी म्हण सांगताना हांव त्या सिच्युएशनाक येतां, हांव सगळे इनवॉल्व जाता. आमी खंयच्या एका सॉंगाक इनवॉल्व जाल्यार मात्र आमकां ते गायन करूंक साध्य आसा. फॉर एक्झाम्पल मस्त पावटी स्टुडियोंत हांव रडिल्लीं आसा, सॅड सॉंग म्हाका सिंग करूंक जायनासताना कित्याक म्हणून ती भोगणा म्हाका कंट्रोल करूंक जायना तर मुस्तपटी सॉंग स्टॉप केल्लें आसा.
0: खंडीत
1: खंडीत म्हळ्यार फील केल्यार मात रडोंक येता, नाजाल्यार रडोंक येना.
0: सारकें सारकें.
1: नाजाल्यार मारल्यार हांव रडना.
0: अनिता तू येदोळ वरेक कितल्या सिडींनी म्हळ्यार कुवळेंनी गायलाय तुवें सांगत अस संगीत सांजांनी?
1: हांव चिंता म्हजे प्रकार मोर देन 500 आल्बम्साक 9 लँग्वेजीस.
0: वय
1: वय ते एक म्हाका प्लस पॉयंट कित्याक म्हळ्यार पुरा बसांनी गांवचे एक टॅलंट आसले देखून म्हाका मलयाळम मुस्लिम लोक या पळयता, तुळू लोक या पळयता, कन्नडा हिंदी मलयाळम अशे पुरा बसांनी हांव गावंक शकता त्या देखून मोर देन 500 आल्बम हांव चिंता. नायट्स म्हाका उडास ना मोर देन 2000 वयर आसतले.
0: 2000
1: वय कित्याक म्हळ्यार हिंदी शो करता आमी कोंकणी ऑफकोर्स करता, कन्नडा, तुळू, मलयाळम.
0: तू 2000 म्हणटाय आनी ना वाडदीक जावं ना म्हणटाय ओडना ते तुजे ओडपण आई लेवार नू बसांनी गायलेली एक सी डी आसा कलर्स
1: सांगात
0: आनी सांगातच याद म्हणली एक सी डी तुवें भायर काडली. आमच्या लोकांचो पाठिंबो कसो मेळ्ळो तुका ह्या सी डींत? बरो मेळ्ळो की खुशी जाली की?
1: वय यादक म्हाका बरो रेस्पॉन्स आयलो. कलर्स हांवें परत अबुधाबींत रिलीज केल्ली, येदोळ रेस्पॉन्स बरो आसा. कित्या म्हळ्यार हे कलर्स आल्बम सगळे सावथांत कोणें हें एक एक्सपेरिमेंट करूं ना, हांवें फस्ट टायम करचें, त्या देखून म्हाका मस्त खुशी आसा. म्हाका एक्चुली ड्रीम आसलें एक 9 लँग्वेजीचे एक आल्बम काडीचें म्हणून. म्हजी ड्रीम आज फुलफील जाला, त्या देखून हांव आज मस्त खुश आसा.
0: आनी तूं वेळाक चड महत्व दिताय म्हणटात, तूं वेळार खंयच्या कार्याक आपयल्यार वेळार आसताय खंय?
1: वेळ म्हाका एक्चुली मस्त प्रमुख पात्र दिला म्हज्या लायफांत. हांव हे शिकली संदेशा म्हजे कॉलेज, संदेशा कॉलेज ऑफ फायन आर्ट्स, थंय हांव शिकली. आमकां 1 मिनट लेट जाल्यार आमकां पनिशमेंट. आतां 1 दीस हांव खंय लेट गेल्ली म्हणून म्हज्या हिस्ट्रींत ना. मे बी कोणें म्हाका आपोवन वेल्यार मे बी हांव लेट जावंक पुरो, बट हांव पर्सनली खंय येताना हांव येदोळी लेट जावना, आनी की मुखार हांव लेट जावंक वचूंक अपेक्षिना.
0: आनी तातुका कोंकणी जावन दी या तुळू या कन्नडा फिल्मान तुका गावंक येदोळू अवकाश मेळ्ळा की तुका?
1: हांवें एक्चुली कोंकणी फिल्मान गायलें पाद्री फिल्म, तशेंच एक टेलिफिल्माक गायला तुळू.
0: टेलिफिल्म ओके.
1: कन्नडा फिल्मान हांवें येदोळ गावना, कोरसांनी गायला. पूण म्हाका आशा आसा गावंक, पूण म्हाका गॉड फादर ना आनी फॉर एग्जाम्पल म्हजे कडेन पयशे येनात. म्हाका निज जावन एका बऱ्या फिल्माक ताणी जावन आपयल्यार खंडीत हांव येता.
0: निमाणे सवाल, संगीत म्हळ्यार कितें?
1: म्हजे प्रकार संगीत म्हळ्यार मधुर आवाज आनी आमच्या काळजांत आली भोगणां थोडे पोटी आमकां डायरेक्ट सांगूंक जायनात. ते आमी एका कवना मुखांतर ताका एक ट्यून घालून आमी ते अर्थ कन काणगेच्या भशेन आमी लोकांक सांगचे, ते जावन आसा म्हजे प्रकार संगीत.
0: तुका आमी सर बरें मागता, बरें आशेता आनी बरी भलायकी आनी तुका आशिल्लें सर देव तुका फाव करून दी म्हण आमी आशेता.
1: देव बरें करून जोड. आज हांव वीक्षकांक एक सांगूंक अपेक्षिता कितें म्हळ्यार संगीत जावन आसा मोग. आमी सगळीं संगीतकारां, तशेंच सगळो संवसारांत लोक आसा, आमी सगळे मोगान जियेव्या. संगीतांत हांव आमचें जीवन जावं दी आनी संगीतूच आमचें अंत्य जावं दी. सोमेस्तांक प्रणाम.

0: मेरकुना साथ रेडियो सारंग 107.8 एफएम रंग रंगालचिनी आई चकोंग नि प्रसारा तुमका सुबिस्तांग बोरो स्वागत
1: दोरेमिफा कार्याचे वीक्षण करचा सुमेस्तांग मोगासो स्वागत सुस्वागत शहर आणि वस्ती करच्या मनशांनी प्रकृतीची सोबाय साखीचे तर हळले कुशीन आपली पावलां गाडी जाय. आमच्या मंगळूरच्या मोडला कुशीन आम्ही गेला तर थंयसर आंगभोर फुलोन वळच्यो न्हंयो जावन दिथ्यो नेत्रावती या फाल्गुणी त्या व्हडल्या व्हडल्या फाजी मध्ये वळोन वेत आसतना आयकून सो तो बुळबुळ्यांचो आवाज कानाक धादोस काय हाडटा. आनी त्या उदका मदे आसच्यो त्यो सुबीत संतोशान उडकाडांगाच्यो मसल्यो जावन दिती किजाना या मडेंजी आमकां पळयतना धादोस काय हाडटात. आनी सांगतच आमी फुडें गेल्या तर शेता भाटांनी येता आसतना मेरेर दिसची ती सुबीत खाट फुलां आनी तोटां मदगत आमी येत आसतना त्या रुखार जडांनी दिसची ती अपुरबायची पोळां जावन दी ती अणस पोणस या पोपाय तोरां पेरां सांपेरां या जांबळां असली देखता आसतना आमच्या तोंडांत उदक येता. कसली एक संतोश नितळ वारें थंयसर सेवंक मेळटा ना सर थंयसर करंदाय ना इराराय मेळटा आमकां मोतीक आपुरबायाची दादूस काय. आनी असल्या हळ्ळेन तावन सबार जण डिल्ले गेल्यात जावं ते राजकीय शेतान जावं ते संगीत शेतान या इतर शेतान असल्ले परजळ्ळे व्यक्ती सबार आमच्या समाजांत आसात. असल्या परिगतेंत कासरगोड लागसारसच्या एका हळ्ळी म्हणजे बेळाच्या गांवांत तावन वाडून आपलें शिकाप जोडून सबार वाटो पांय वाटेंनी सोलून करंट नासल्या वेळार चिमण्याच्या उजवाडांनी आपले शिकाप जोड मंगळूरा येऊन आपले शिकाप जोडणू आज संसारभर नावाडलेली एक अपुरबायाची गौपीण आज आमच्या या दोरेमिफाच्या कार्याक आमच्या संगत आसा. भोव अपुरबायाची संतोषाची घडी आज तिच्या वावरा निमती आज तिच्या सर खले निमती आज ती उंसायेक पावल्या. आणि तीच जाऊन आसा बेळाची कोगुळ बाय अनिता डिसोजा. तुका ह्या दोरेमिफा कार्याक मोगाचो स्वागत.
2: जूड तुकाय स्वागत. तशेंच सर कला अभिमानींक म्हजे हार्दीक प्रणाम.
1: भोव संतोष बाय अनिता आमच्या दोरेमिफा कार्याक तूं हांगासर आयलाय. बाय अनिता सभार भाशेनी ते गायता आनी एक विशेश देणे देवान तिका दिला एक तालेंत वोंत एक देणावंत गौपीण जावन सभार प्रशस्ती पुरस्कार तिका लाभल्यात. बाय अनिता विविध भाशेनी विविध रितीन गावंक सोदता कित्याक देवान तिका एक दिल्ले एक वर्त ते देणे जावन आसा. तिच्या ताळ्यान कोंकणीचो आवाज आसा स्वाद आसा मधुराय आसा कित्याक असल्या प्रतिभेन सभार प्रशस्ती पुरस्कार तिका लाभल्यात. हाची मोठवी झळक तुमच्या मुखार दवरूंक हांव खूप संतोष पावता. 8 वर्सांच्या प्रायर बाला कलोत्सव म्हणल्या संगीत स्पर्धान केरळा सरकारात तावन बाला तिलका प्रशस्ती तिका लाभल्या. आपल्या 10व्या क्लासीन शिकताना केरळा राज्य मटार आसा केल्ल्या सुगम संगीत स्पर्धान पहिले स्थान तिका फावो जाला. 2010 इसवेंत बॅरी अकॅडमी तावन तुळुनाडा गानकोगिले बिरुद तिका लाभल्या. 2012 इसवेंत तुळू अकॅडमी तावन विश्व गडीनाड कोगिले बिरुद लाभल्या. सांगतस 2013 इसवेंत मानसुबान संस्थान आसा केल्ल्या ग्लोबल अवॉर्ड बेस्ट फिमेल सिंगर हातूंत तिका प्रशस्ती लाभल्या. देशांत तशें विदेशान सबार मान आनी गौरव तिका फावो जाल्यात. देखून बाय अनिता हांगासर तुका आमी परबीं पाठयता.
2: देव बरें करूंक जोड.
1: तुका एक पयलें सवाल आसा म्हजें. तुजें जन्म कासरगोडान जालें आनी ताज्या नंतर तुमी बेळा कुशीन तुमचें सगळें कुटुंब आयलें. त्या वेळार तुमच्या कुटुंबाची परिस्थिती कशी आसली आमकां इल्ली माहिती दिवेत की.
2: एक्चुअली म्हजो पप्पा ओरिजिनली कुळूर तावो न्हू ताच्या घर कुळूर आसा कुळूर. आमी काजा मामी काजा जाल्या उपरांत तो कासरगोड आयलो. मागीर थंयतान आमी बेळा शिफ्ट जाल्या. थोड्या तेंपा उपरांत बापाची भलायकी तितली बरी नातली तो देवादीन जालो. पूण मम्मीक एकल्याक आमकां त्या गांव भुरग्यांक पोसचें तितलें सुलाभायचें नातिल्लें कित्याक म्हळ्यार पयल्यांच्या काळार शिकाप चड ना. ती एक 4th स्टँडर्ड शिकल्या गी म्हणून दिसता म्हज्या प्रकार मालगडी ती तसो व्हडलो माम मागीर 6 जाणां भयणी तिच्या फाटल्यान तशें पुरो घरचें कारभार बरो तिणें पळयचें आसलें. बारीक कश्टांनी आमकां तिणें व्हड केल्लें. ते दळा मागीर तिणें चिंतलें ह्या भुरग्यांक शिकाप जायचें म्हणून ती गल्फाक गेली. आमी आब आनी व्हडली माय सांगतात जियेल्या आनी म्हज्यो मावश्यो 6 जाणां मावश्यो माम मामी ओट थंय कश्टांनी जियेल्या. थंय लायफ कितें गे म्हूण आमकां कळ्ळें. मोग आमकां आवय आसल्यारय मोग आमकां तितलो मेळोना आवयचो मोग आमकां मेळोना. पूण आबान तशेंच व्हडली मायन आवयचो बापायचो सगळ्यांचो मोग आमकां ताणी दिला. ते देखून तांकां हांव प्रत्येक तरान देव बरें करूं म्हणटा.
1: तूं ते हळ्ळे तावन कोडियाळा येवन हांगासर शिखाप जोडून आज एका उंचल्या शिखराक पावलें, एक नवार्दे गांवपिंड जालाय. तुज्या त्या प्रायर तुका कोणी तरबेती दिल्ली आसा की खंयसर तुवें मूळ शिक्षण हें जोडलें ह्या विशीं?
2: हे म्हाका जोकत म्हूण बघता कित्याक म्हळ्यार हांव येदोळ फामाद जावना.
1: ते तू चिंताय
2: ना, एक्चुली जूड म्युझिक म्हणजे हॉबी म्हणून हांवें काण घेतलां. आनी ताव न्हू हांवें फेमस जाय जे नांव जोडी जे म्हणून हांवें केदाळे चिंतू ना, बिलकूल चिंतू ना. पूण म्हाका संगीताचे बारीक आसक्त ल्हान थावन हांवें पदां म्हणचे कोणें खंय पदां आयकल्यार ते हम करचे ते म्हाका पयलें तावन पिसाय चड. ल्हान आसतना संगीताची जाणवाय म्हाका मेळोवना. एक्चुली ते म्युझीक क्लासांनी पुरो आसली, पूण 20 रुपये दिवंक घरा मस्त कश्ट आसले, फीज दिवचे मस्त कश्ट आसले. त्या देखून म्हाका खंयच्याय की सर्वानांतल्या भशेन घरा येयले फोर्स करताले करनाका कितें म्हळ्यार फीज दिवचे म्हळ्यार खातीर पयशांतले ऑफकोर्स. ते दाण हांव घालें करतालीं म्हूण सांगल्यार व्हिडियो बांदताली. म्हाका गोत्तू ना कितल्या जाणांक गोत्ता म्हूण, पूण ऑफकोर्स म्हज्या फॅमिली गोत्तस. हांव व्हिडियो बांदताली, मॉडलां ओळटाली, मागीर मिरयो ओळयताली, मागीर कसर कोवळयताली. हें पुरो आमी काम करताल्या, शेण
1: काडटाल्या. पूण
2: कशी म्हाका मुस्त जाणांनी विचारलें आसा आतां तुका जाळूंक येता गे म्हणून. हांवें सांगलें तशें म्हळ्यार काल म्हणून थोडे फावटी हांवें जोक करचे आसा. पूण लायफान मस्त शिकल्या जोड.
1: तुज्या संगीत पोयणांत तुका कोणी म्हणले गॉड फादर, म्हळ्यार तुका एक पो दोन म्हणटा या वेलविशर कोणी आसले गे तुज्या संगीत शेतान?
2: म्हजे 10th जाले तक्षण आमच्या इगर्जेक एक पाद्र्या बायलो, तांचे नांव जावन आसा फादर हेनरी. ते म्हणाले की कोण संगीत क्षेत्रांत हुशार आसात तांणी कोडियाळ आमचे कॉलेज स्टार्ट जाता संदेशा कॉलेज ऑफ फायन आर्ट्स थंय म्युझिकाची तरबेती घेवं येता म्हणून. त्या दळ आमच्या सिस्टरीन सांगले हांगा थोडे सिंगर्स आसात. तशें म्हाका हे खुशी जाले की हांव ही पळयतां काले संगीत काले म्हणून पळया म्हणून हांव हे आयले. कित्याक म्हणल्यार म्हाका ते दळ साक आले रीक आले म्हाकाय गोतून जातले. पूण आतां म्हाका कळीत आसा संगीताचे इल्लें ज्ञान आसा, चड ना इल्लेंपणी आसा. तशें स्पेशली एक म्हजी कुटमादारां तशेंच फादर हेनरी म्हजो गॉड फादर म्हण येत थंय हांव कोडियाळ म्हजे पयण हांवें स्टार्ट केलें 1996.
1: खंडेत तूं त्या दळा फादर आल्लो, आतां ते बिशप जाल्यात. मानेस मेल्विन पेरिसान आपल्या सिंथी मेंथाळ उतरांनी विणलेले सिंथी मेंथाळ मोगाचे पोत आतां आमी आयकूया.